0: पूरी पहिरे मुठा भर भर चूरी पहिरे खोपा माहे फुंदरा सेंदूर मांग मनगरिहा
1: खोपा माहे फुंदरा सेंदूर मांग मनगरिहा
0: छुनुर छानर बिछवा बाजे आंखी माहे काजर आंजे ओली के रोटी हर झूले जांग मन